0: Tech Talks.
1: मैं प्रोग्राम के एक्सक्लूसिव स्पॉन्सर फाहिपे।
2: बिल तक दक्कम फंसे हैं गोते? म्योती फाहिपे ऐप। बिल तक अंगारा जुमला दो फाहिपे ऐप ट्रांसफर कोल्ला। देंगा महुरी हाँ बिल तक फैसा दक्का निम्मा लम्बी। फोन, फेंग, गैस अधि मीडिया नेट बिल कस देख के ने। रीलोड, रास्टस नूनी डेटा पे क्विस नेगे नेंगे। मी हम डिजिटल वॉलेट है। देने मस देबे वायर बिल नो देखी गेंग लारी वीनु ये नेंगी गेंग उले कर नुचे ने। हुरिया डिजिटल पेमेंट का फाही पे माँ फाही।
0: Tech Talks.
3: टेक्नोलॉजी के बड़े ती कुंफनी तक उन आपद्वेस्तानी अलगन में के दुवा ही दिरी उलम फसे हकुर मट्टका एकी कहला ईजात तका ए ईजात तकं एकी बदल तके नमु टेक्नोलॉजी के गुरह हैं अलगन में नंग ऐतह दत्तर तके कुरेविचे मेवस एगे तेरे गुनाले वेने कामी आपद दत्तरे मेयद के दत्तरुं अलगन में ना टेक्नोलॉजी या साइंस के गुरह हैं एकी दिमालुं तफातु ईजात तका कुंफनी तकुं ಈಜಾತಕ ಗೆನಮದಾ ಎತ ಫಣ್ಣಿ ಬದಲದ ಕೆಫೆನಿ ಅದಿ ಅಡು ಎಸಿವಿಜೆ ಮೇಗೆ ಇತರು ಗುರಹಯಂ ಆಸ್ಪವಾ ತಫಾತ್ ಬದಲದ ಕೆವಿಸ್ವನಿ ಫೆನಿಫಾ ನಮೈಸ್ ಮಿಯದುಗೆ ದತರು ನಿಮ್ಮಾಲಾ ಎಂಬುರಿ ಅಳಗುಡ್ಮೆಗೆ ದುನಿಯದ್ದ ದತರು ಫಶನ್ ಜೆಹೇ ವಗುತು ಮಿಹಾರ್ ಮಿವನಿ ಜೆಹಿಫಾ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಆ ಸೈನ್ಸ್ ಕ್ಯಾಲಿಗ ಇನ್ಸಾನು ಹೋದಮು ಅಣ್ಣ ತಫಾತು ಕುರಿಯರುಂತಕ ಇನ್ಸಾನಿ ಆದಕಾದಯ ಟೆಕ್ನಾಲಜಿಗೆ ಸಬಬುಂ ಅಣ್ಣ ಇಂಗಿಲಾಬಿ ಆ ಬದಲತವಗೆ ಮೌಲೂಮಾತ್ತಕ ಎಮ್ಮೆ ಫೌಗೆ ಖಬರ್ತಂ ಹೋದ್ಮ ಅಣ್ಣ ಹಫ್ತಾಗವೆಸ್ ಅಳ್ಗುಣ್ಮೆ ನಾಯಕು ಟೆಕ್ಗೆ ದುನಿಯ ದತರು ಕುರುಮ ತಯಾರ್ವೆಗೆ ತಿಬೇನಿಕಮ ಒಮ್ಮೀದ್ ಕುರ ಹುರಿ ಹಾಯ್ ಹೊಂತರಿನವೆಸ್ ಬಾಚವರಿ ವಕುತು ಕುಳಕಂಗಿದೆ ವಸ್ಸಲಾಮ ಅಲೈಕುಂ प्रोग्राम हुशेली अलगन नाफिस आब्द रशीद प्रोग्राम का हिमनाली खबर तंग हुशेली मोसा रश्वान रिपोर्ट तंग हुशेली अजीजा फारूक अदि मिजना अहमद प्रोग्राम उफद्दा गुलवाली मोसा रश्वान मी दिवी राज्य गड़गे उफित में